0: नमो शर्मा ने समस्ति निधाने नमो देव देवे अपेक्षी अपेवे
1: नमो काल काले नमो सर्व पाले नमो सर्व गौणे नमो सर्व पौणे
0: अनंगी अनाथे निरसंगी परमाथे नमो पान पाने नमो मान माने
1: नमो चंद्र चंद्रे नमो पान पाने नमो गीत गीते नमो तान ताने
0: नमो नृत्य नृत्य नमो नाद नादे नमो पान पाने नमो बाद बादे
1: अनंगी अनामे समस्ति स्वरूपे परपंगी परमाथे समस्ति बपुते
0: कलंकं बिना ने कलंकी स्वरूपे नमो राज राजेश्वरं परम रूपे
1: नमो जोग जगेश्वरं परम सिद्धे नमो राज राजेश्वरं परम विद्धे
0: नमो शास्त्र पाणे नमो अस्त्र माणे नमो परम ज्ञाता नमो लोक माता
1: अभेद्य परमी अभोगी अभुक्ते नमो जोग जगेश्वरं परम जुगते
0: नमो नित नारायणे क्रूर कर्मे नमो प्रेत अप्रेत देवे सुतर्मे
1: नमो रोग हर्ता नमो राग रूपे नमो शाह शाहंग नमो पूपे
0: नमो दान दाने नमो मान माने नमो रोग रोगे नमो अस्तंग सनाने
1: नमो मंत्रं मंत्रं नमो जंत्रं जंत्रं नमो इष्टे इष्टे नमो तंत्रं तंत्रं
0: सदा सचिदानंद सर्वं प्रणासी अनुपे अरूपे समस्तुल निवासी
1: सदा सिद्धदा बुद्धदा पृथकर्ता अधो ऊर्ध्वदंग अगंग ओंग हर्ता
0: परं परम परमेश्वरं प्रोष पालं सदा सर्वदा